पापघ्नं कद्रूज विषनाशनं श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये सिंहं नादेन महता दिग्दन्ति भयनाशनं श्रीनृसिंहं महावीरं नमामि ऋणमुक्तये प्रह्लादवरदं श्रीशं